बच्चनों नमस्कार सुस्वागतम सुप्रभात मैं आशा करती हूँ कि आप ठीक आहत मजेद आहत एंड चुनिंग करते आहत ऑन ऑरेंज फ्री रेडियो मनोरंजन रसिकता साथ सलाह भारी कार्यक्रम है तुम्हारे सगळ्यांच्या मनोरंजनासाठी एंड आल्सो टू ब्रिंग सम धमाल बीट्स इन योर मॉर्निंग 10 वाजता पर्यंत रसिको नेहमीच प्रमाणे आमची साथ आपण नक्कीच या कार्यक्रमाचा शेवट पर्यंत म्हणजे 10 वाजता पर्यंत आणि रसिक हो जसं की मी नेहमीच म्हणते की आपलाच कार्यक्रम आहे आपलाच सकाळ बीचा कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमाचा आपण पुरेपूर आनंद घ्या तर रसिक हो त्वरित आरंभ करूया आजचा आपला सकाळ बीचा कार्यक्रम एका अप्रतिम गणेश गाण्याने

आयुष्यात आनंद आरोग्य आणि समाधानाचे सुवर्ण किरणे घेऊन ही नवी सकाळ आली आहे. ईश्वराच्या कृपेने तुमचा प्रत्येक क्षण मंगलमय होवो. रसिको ऐकूया डोंगराचे आरोह वाजत आहो तुम्हा सगळ्यांसाठी.

रसिको मनात भक्ती ओठांवर प्रार्थना आणि चेहऱ्यावर हास्य यापेक्षा सुंदर सकाळ दुसरी कोणती. तर रसिको पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना शुभ सकाळ. आपल्या सर्वांच्या

तरसिखो पुनः एकदा नमस्कार सुस्वागतम सुप्रभात जनी हल्लीच रेडिओ मनोरंजन वर ट्यूनिंग केली आहे. सकाळ बीस कार्यक्रम चालू आहे द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन. तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 10 वाजतापर्यंत तरसिखो नेहमीच प्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या. आणि रेक्सिको डेडिकेशन करायचं असेल तर आम्हाला मेसेज पाठवा ऑन 5 703 42 20 5 703 42 20. तर सिखो पुढील गीताकडे वळूया. रेशमाच्या रे गाणी इन द वॉइस ऑफ उत्तरा केरकर. आणि रसिको जुने गाणी म्हणजे आठवणींचा सुगंध. प्रत्येक सुरात दडलेला असतो आयुष्याचा एक सुंदर क्षण. तर ऐकूया रेशमाच्या रे गाणी.

0: RM3 Radio.
1: Sakar Beats.
2: Sombar te Shukravar.
3: Sakari 9 to 10 a.m.
4: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
5: RM3 Manoranjan Radio.
6: रसिको एमबीस शघरुसा सारे नऊ वाजलेले आहे आणि सुमारे 20 मिनिटे राहिला कार्यक्रम संपण्यासाठी. तर रसिको नियमितप्रमाणे आमची साथ आपण द्या 10 वाजतापर्यंत. रसिको सकाळचा हा सुंदर क्षण प्रेमाच्या सुरांनी आणखी खास करूया. या पुढील अप्रतिम गीतासह साजरी गोजरी.

तर सिखो मला खात्री आहे की तुम्ही या कार्यक्रमाचा मनापासून आनंद घेत आहात. तर सिखो असेच आमच्या सोबत राहा, कारण तुम्हा सगळ्यांसाठी अप्रतिम गीतांची निवड आपण केलेली आहे शेवटपर्यंत. तर ऐकूया गोरी गोरी राधा इन द वॉइसेस ऑफ निक शिंदे आणि श्रुती अंबावली.

तर सिखो शेकी शेकी या गाण्यानंतर शेवटचा गाणं असणार आजचा आपला सकाळ बीटचा कार्यक्रमाचा. आणि रसिक हो याच शेवटचा गाण्यासहितच आपल्या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. रसिक हो आज्ञा सावी, धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.